सचि त्रिखंड सचि ब्रह्मण सचि तिरलो सचि आकार सचि त्रिखंड सर्विचार सचा तेरा अमर सचा दीवान सचा तेरा हुक्म सचा प्रमाण सचा तेरा कर्म सचा निशान सचा